श्रोते हो सुप्रभात. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर 5 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 26 मे 2026. सकाळचे 5:59 होत आहेत. विविध भारती नागपूर केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.

0: आकाशवाणी एट 90।
1: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका। मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्क्रिझोफ्रेनिया। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र हे प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतगंगा या छोट्याशा विश्रांतीनंतर।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

ऐकलीत संगीत होतो किशोर रानडे यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नटसम्राट या चित्रपटातलं विजय प्रकाश यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अजित परव यांनी.

तुलसीराम प्रभू दीक्षित, स्नेहल भटकर आणि राम ऋत्युबा बागडे यांनी गायलेलं संत ज्ञानेश्वरांचं हे गीत आपण ऐकूया.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुनियादारी या चित्रपटातलं आदर्श शिंदे यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे अमित राज यांनी.

आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम गीत यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. गीतगंगा या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अगबाई अरेच्चा टू या चित्रपटातलं मनोहर गोळांबरे यांनी गायलेलं ओमकार मंगेश दत्ता यांचं हे गीत. या गीताला स्वरसाज चढवलाय निषाद खेडकर यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. यानंतरचा कार्यक्रम चित्रलोक थोड्याच वेळात.

0: हवी आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
1: आयडिया, इथेच करूया पार्टी,
0: पिझ्झा पार्टी.
1: येस,
0: चल तुझं कार्ड आणि पिन दे. माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कुणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
2: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
0: ऐकलं नाही?
2: नो शेअरिंग.
0: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.
3: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
4: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
0: शुभ बोला हो.
3: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र 10 वाजले प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सागर चिद्दरवार. श्रोतेहो नमस्कार. अन्वय क्लिनिक धंतोली नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सागर चिद्दरवार. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टरांना लगेच प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. फोन नंबर्स पुन्हा एकदा 6940067 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड लावावा. कार्यक्रमाची सुरुवात करूया. डॉक्टर सागर चिद्दरवार सर नमस्कार, खूप खूप स्वागत आपलं स्टुडिओमध्ये. सर, स्किझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय होतं?
1: स्किझोफ्रेनिया हे नाव जरी नवीन वेगळं वाटत असेल तरी जेव्हा आपण त्याचे लक्षणं पाहू तेव्हा सगळ्यांना वाटेल की हे चिरपरिचित आहे, हे तर पाहण्यात आहे.
0: बरं,
1: अशा विषयांबद्दल माहिती घेण्यास माहिती सगळीकडे पसरावी म्हणून ते दिवस साजरे केले जातात. म्हणून 24 मे हा वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे आहे, जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस, जेणेकरून याच्याबद्दल माहिती जास्त पसरावी. तर स्किझोफ्रेनिया हा, तर म्हणून हा आजचं प्रयोजन. स्किझोफ्रेनिया काय आहे? तर हा एक मानसिक आजार आहे. मेंदूमध्ये काही ठळक बदल झाल्यामुळे माणसाच्या वागणुकीत, माणसाच्या विचारात, माणसाच्या आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये, कामामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये इतका आमूलाग्र बदल होतो की तो पूर्ण व्यथित होतो आणि पर्यायाने पूर्ण फॅमिली व्यथित होते असं. तर हा खूप कॉमन असा आजार आहे. एक त्याची साधी झलक म्हणजे आपल्याला अगदी रस्त्यावर कुणी वेडसर व्यक्ती दिसत असेल तर ते ठळक स्किझोफ्रेनियाचे लक्षण आहे.
0: अच्छा,
1: ठीक आहे. तर हे खूप कॉमन आहे, फक्त आपल्यापर्यंत माहिती नसते. म्हणजे जर 100 लोकांमध्ये एक व्यक्तीला हा असतो आणि हे खूप जास्त प्रमाण आहे. फक्त याच्यामध्ये माहिती नसल्यामुळे सगळ्यांना हे आजाराचे लक्षणं हे माहीत नसतात. एकदमच ठळक झाल्यावर, व्यक्ती एकदमच विचित्र वेगळा वागू लागल्यावरच मग कोणाला जाग येते आणि नंतरच मग ते त्याचा प्रारंभ होतो ट्रीटमेंट घेण्यासाठी. असं
0: काय लक्षण असतात की जेणेकरून ते लवकर लक्षात यावं?
1: हो, जसं मी म्हटलं की हे सुरुवातीला न सगळेजण छान असतात. म्हणजे वयाच्या 20 पर्यंत हा आजार दिसून येत नाही.
0: अच्छा, 20 नंतर
1: सुरुवात होते आणि

0: सहसा 20 ते 30 या वयाच्या दरम्यानच ही लक्षणं लागली. त्याच्यामुळे सगळ्यांना थोडं आश्चर्य असतं की सुरुवातीला तर हा चांगला होता किंवा ही चांगली होती, तेव्हा असं काही नाही, तो फक्त शांत राहायचा बस येऊन, त्यानंतर मग हे लक्षणं दिसायला सुरुवात होतात. आता ठळक लक्षणं काय, तर वागणुकीत एकदम बदल होतो.
1: उदाहरणार्थ
0: व्यक्ती पूर्णतः वेगळा वागू लागतो, सगळ्यांपासून अलिप्त राहू लागतो, स्वतःची काळजी घेणं कमी होते, सगळ्यांमध्ये जसं संचार असायचं, सगळ्यांमध्ये मिक्सअप व्हायचं, ते कमी होऊन आपल्याच तंद्रीत आपल्याच विचारात राहू लागतो. काही जण अगदी स्वतःशी पुटपुटू लागतात, बोलू लागतात, स्वतःशीच हसू लागतात, रडू लागतात, असं म्हणजे एक आपल्या वेगळ्या दुनियेत असल्यासारखं वागणूक करू लागतात. म्हणजे जे साधारणतः 3-4 वर्षाच्या मुलालाही कळावं की मी असंच राहावं, मी असं, ते पण साधं स्वतःची काळजी घेणं पण कमी होऊन जातं. दिवस रात्र वेगळेच होऊन जातात, रात्रभर झोपणार नाही. ठळक लक्षणं याचे असे असतात की या आजारामध्ये एक विचारांमध्ये असा बदल होतो की भ्रम होतात, म्हणजे असे विचार की ज्याला काही आधार नाही. उदाहरणार्थ
1: सर आपण चर्चा पुढे नेऊया, एक कॉल आलाय.
0: बर,
1: हॅलो.
2: हा नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, बोला.
2: मॅडम, हा जो मानसिक आजार आहे कोणत्या वयामध्ये जास्त आढळतो?
0: आताच आपण सांगून झालंय की हे 20 ते 30 वर्षाच्या वयामध्ये असं जास्त निदर्शनास येतो, पुरुषांमध्ये महिलांमध्ये असं, आणि वय झाल्यानंतर हे म्हणजे प्रमाण खूप कमी होतं. म्हणजे 45 नंतर कमी पेशंट असेल, 20 ते 30 च्या दरम्यान जास्त पेशंट राहतील असं.
1: तरुण
0: लक्षात येतात
1: असं. आपण ठळक
0: हो, तर भ्रम म्हणजे काय की असे विचार ज्याला काहीच आधार नाही, कुणीतरी माझ्या विरोधात काहीतरी षडयंत्र करत असेल, शेजारी पाजारी माझ्या विरोधात असतील, कुणीतरी माझ्या मागावर आहे, पाठलाग करत आहे असं वाटत राहणं, माझ्यावर काही नजर ठेवण्यासाठी कुणी कॅमेरेज फिट केले असावे असं वाटणं, म्हणजे माझ्या मला उद्देशून काहीतरी मुद्दामून केल्या जातं, म्हणजे अगदी साधा रस्त्यावर गाडीचा हॉर्न नाही वाजला तरी तो माझ्यासाठी वाजवला असं वाटणं, असं म्हणजे सगळं असं भीतीदायक असं भासत. भीती म्हणजे की मला काहीतरी कोंडीत पकडलं जात आहे, माझ्या विरुद्ध काहीतरी कटकारस्थान केलं जात आहे, माझी बदनामी केल्या जात आहे, सगळेजण बोलत आहेत तर ते नक्की माझ्याच बद्दल बोलत असावे, काही हालचाल होत असेल तर ती मला उद्देशूनच होत असावी, म्हणजे इतकं की कुठल्या रंगाचं काही घातलं असेल तर ते पण मला उद्देशून त्याचा काही वेगळा अर्थ काढणं, तर एकूण सगळ्याच गोष्टींचा अर्थ भीतीदायक निघतो. त्याच्यात असं होतं की म्हणजे मला आता काहीतरी संपवण्याचा मार्ग काढणार आहे असं आहे. हे कधी कधी भ्रम इतके विचित्र होऊन जातात की काही काही जणांना, आता जसं टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत आहे ते सगळ्यांना मग त्याचं टेक्नॉलॉजीची पण भीती वाटू लागते, तर मेसेज असाच का आला, मलाच का आला, याच वेळी का आला, किंवा मला उद्देशानच टीव्हीवर काहीतरी सुरू आहे, गाणं एखादं तिथे रेडिओवर येत आहे तर ते सुद्धा मला उद्देशूनच आहे, कुणी माझ्या ब्रेनमध्ये काही फिट केलं असावं, सॅटेलाइटद्वारे मला काही कंट्रोल केलं जातं, म्हणजे ज्याला अर्थ नाही असे इतके विचित्र विचार असतात आणि त्यांना ते खरे वाटू लागतं, त्या अनुषंगाने त्यांचं वागणूक बदलते. दुसरं ठळक लक्षण म्हणजे भास होणं. मेंदूमध्ये रचना थोडी अशी बदलते की भास होतात, म्हणजे असे आवाज ऐकू येतात की जे खरे नाही आहे, ते आजारामुळे येतात. असं काही विचित्र दिसू लागतं की जे खरं नाही आहे, काही अस्पष्ट चित्र दिसणं, कुणाचे चेहरे दिसणं, मृत व्यक्तींचे चेहरे दिसणं असं लागतं, हे आजारामुळे होतं. काही विचित्र स्मेल येऊ लागतो, प्रत्येक गोष्टीत काहीतरी कुजलेलं आहे, घाणेरड आहे असं वाटू लागतं, टेस्ट बदलते, माझ्या अन्नातच कुणीतरी काही मिसळून देत असावं असा भ्रम होतो. तर हे भ्रम आणि भास हे दोन ठळक लक्षणं अशी असतात.
1: अच्छा, एक कॉल घेऊया. हॅलो हॅलो हॅलो. हा, नाव सांगा, प्रश्न विचारा.
3: माझं नाव किशोरा मॅडम, दोघांनाही नमस्कार.
1: नमस्कार.
3: हॅलो.
1: हा बोला, आवाज येतोय.
3: माझा असा प्रश्न होता की जे पूर्ण कॉलेज डेज मध्ये आणि स्कूल डेज मध्ये जे खूप अगदी डिअर त्यांचे असे मित्र असतात, म्हणजे पोस्ट एम्प्लॉयमेंट मग ते त्यांना अवॉइड करतात, हे म्हणजे सायकेट्रिक कारण आहे का याचं काही?
1: तुमचा प्रश्न लक्षात आला नाही डॉक्टरांच्या, पुन्हा एकदा रिपीट करा.
3: जे आपल्या कॉलेज डेज मध्ये किंवा स्कूल म्हणजे जे फ्रेंड्स असतात खूप डिअर असतात, त्यांच्याशिवाय चालत नाही, एवढे घट्ट मित्र, पण ते एम्प्लॉयमेंट नंतर किंवा काही दिवस गेल्यानंतर आपापल्या कामात लागल्यानंतर ते त्यांना त्यांनी जे काही काही जे अवॉइड करायला, त्याच मित्रांना जे खूप घट्ट मित्र होते त्यांना ते अवॉइड करणं सुरू करतात, त्यांना ते कमी वाटतात, हा सायकेट्रिक प्रॉब्लेम आहे का?
0: सर, आजच्या विषयाशी अनुसरून नाहीये पण मी उत्तर देतो, त्याचे वेगवेगळे अनेक कारणं असू शकतात ते.

0: मानसिक आजारच असावे असं गरजेचं नाही. परिस्थितीत बदल होतो, प्रायोरिटीज चेंज होतात, तुम्ही कशात जास्त गुंतून आहात, कशालासाठी तुम्ही कमी वेळ द्यायचा, हे प्रत्येकाचं व्यक्तिगणित ठरत असतं.
1: सर आपण लक्षणं तर खूप बघितली, भास आणि भ्रम
0: याच्याशिवाय
1: हो आणखीन आहेत.
0: हो आता ठळक असे असतात की व्यक्ती इतका आत्मकेंद्रित होऊन जातो की त्याचं कशातच पार्टिसिपेशन नसतं. म्हणजे सहसा या वयामध्ये कशी असते, धडपड असते, काही जोश असतो, मी काही नवीन शिकावं, नवीन स्किल यावं, कौशल्य माझं वाढावं, माझं काम वाढावं, हे सगळं असं सगळ्यावर विरजण पडतं. मग ते अगदी आत्मकेंद्रित असतात, प्रगतीशी काही घेणं देणं नाही, आपल्याच विचारात, आपल्याच तंद्रीत असल्यासारखं, आपल्याच विचारांमध्ये काहीतरी एक कल्पना केलेली असते आणि त्यातच ते राहतात. त्याच्यामुळे त्यांचा खऱ्या दुनियेत इंटरेस्ट फार कमी होतो. मग कशातच त्यांना पुढे रस वाटत नाही, धडपड वाटत नाही, स्वतःची काळजी घेणं जसं कमी होतं तसं थोडी शर्मिंग येते, त्याच्यामुळे अजून अवॉइड करणं सुरू होतं.
1: म्हणजे समुदायाला अवॉइड करायचं.

0: की त्याचं कशातच पार्टिसिपेशन नसतं. म्हणजे सहसा या वयामध्ये कशी असते, धडपड असते, काही जोश असतो, मी काही नवीन शिकावं, नवीन स्किल यावं, कौशल्य माझं वाढावं, माझं काम वाढावं, हे सगळं असं सगळ्यावर विरजण पडतं. मग ते अगदी आत्मकेंद्रित असतात, प्रगतीशी काही घेणं देणं नाही, आपल्याच विचारात आपल्याच तंद्रीत असल्यासारखं, आपल्याच विचारांमध्ये काहीतरी एक कल्पना केलेली असते आणि त्यातच ते राहतात. त्याच्यामुळे त्यांचा खऱ्या दुनियेत इंटरेस्ट फार कमी होतो. मग कशातच त्यांना पुढे रस वाटत नाही, धडपड वाटत नाही, स्वतःची काळजी घेणं जसं कमी होतं तसं थोडी शर्मिंग येते, त्याच्यामुळे अजून अवॉइड करणं सुरू होतं.
1: म्हणजे समुदायाला अवॉइड करायचं, एकांत प्रिय होतात.
0: काही विचित्र लकबी येतात, सारख्या एराझाऱ्या मारणं, कुठे काहीतरी असल्यासारखं शोधत राहणं, काही जणांना असं इतकं घाणेरडं राहणं होतं की सगळ्या गोष्टींचं असं संचय करतात, कचरा सगळं संचय करणं, त्याच्यामुळे ठळक वेगळं वागणं दिसून येते काही जणांमध्ये. म्हणजे आता या स्किझोफ्रेनियाची सुद्धा वेगवेगळे टाईप आहे. मी जसं म्हटलं की एक पॅरानॉइड टाईप आहे, म्हणजे तिथे मला संशयवृत्ती जास्त आहे, सगळीकडे संशय, म्हणजे अगदी आपलं नवऱ्याचं बायकोवर किंवा बायकोचं नवऱ्यावर संशय घेणं, ती चारित्र्यावर संशय घेणं, हे कुठे जातात, काय करतात, कोणाशी बोलतात, असंच काहीतरी असावं असं. आणि तो इतका विचार घट्ट असतो की त्याला कसोटी लागतच नाही, म्हणजे तुम्ही खरं आहे नाही आहे याची चाडच नाही, इतकं घट्ट असतं की त्याच्यावरच सतत डिस्कशन, संसार खराब होतो असं आहे. म्हणजे हे असे विचार आहे ज्याला दुनियेला कळतं की हे काहीतरी वेगळं विचित्र आहे, पण त्या व्यक्तीला ते खरं वाटतं, त्याच्यामुळे वागणुकीत खूपच तीव्र बदल होतो असं आहे. काही जण आता दुसरा एक स्किझोफ्रेनियाचा टाईप आहे ज्याच्यात अगदी म्हणजे काही संशय नसला तरी पण आपलं जीवन जगण्याचं इतकं खराब तरीका होऊन जातो की काहीच स्वतःची काळजी घेत नाही, म्हणजे दिवसेंदिवस आंघोळ नाही, ब्रश करणं नाही, एकाच जागी पडून राहणं, अगदी दुर्गंध येतो तरी पण. तसंच त्यांचं बोलण्यात इतकं विचित्रपणा येतो की ते असंबद्ध बोलतात.
1: अच्छा.
0: जे बोललं जातं ते काहीच समजण्यासारखं नसतं, त्याच्यामुळे आपण काही प्रश्न विचारला तिसरंच काहीतरी उत्तर येतं. असे काही शब्द बोलतात की ज्याला काही अर्थच नाही, याला म्हणतात डिसऑर्गनाइज्ड आहे. म्हणजे वागणूक आणि बोलणं दोन्ही पण एकदम डिसऑर्गनाइज होऊन जातं असं आहे. काही पेशंट असे असतात की जे समाजात काही काही केसेस आढळतात पण माहिती नसतं की एकदम स्तब्ध असतात, एकाच जागी बसून असतात, म्हणजे काहीच करणार नाही, कशातच रस नाही, ते कुणाला त्रास देत नाही पण काहीच करत नाहीत, म्हणजे काही धडपड नाही,
1: म्हणजे त्यांच्या आत काहीतरी उलथापालथ सुरू असते, पण ते
0: असं विजल्यासारखं काहीच होत नाही, म्हणजे एकाच जागी पडून राहणार, दिवसेंदिवस घराबाहेर पडणार नाही, आपल्या आपल्याच तंद्रीत राहणार, आपल्याच विचारात राहणार, आपण स्वतःशी ससत राहणार, असं एक टाईप आहे. एक थोडी इमर्जन्सी टाईप आमच्याकडे काही पेशंटमध्ये आम्हाला आढळते, त्याला म्हणतात कॅटाटोनिया, म्हणजे पुतळ्यासारखे एकदम स्तब्ध होऊन जातात, एक शब्दही बोलत नाही, घंटून घंटे एकीच कडे पाहत राहणं, एकटक पाहत राहणं, अगदी असं पुतळ्याला जसं कशी कठोरता येते तशी शरीरात कठोरता येते, काहीतरी विचित्र लकबी होतात, जेवू की नाही जेवू, जाऊ की नाही जाऊ, पुढे जातील मागे येतील, असं गोंधळल्यासारखी स्थिती वाटणं, हे सुद्धा स्किझोफ्रेनियाच्या वेगवेगळ्या लक्षणांमध्ये येतं.
1: बरोबर. एक कॉल आलाय. हॅलो.
2: सुद्धा स्किझोफ्रेनियाच्या वेगवेगळ्या.
1: हॅलो
3: मॅडम.
1: हा बोला. पण तुम्ही जिथून बोलताय ना सर, तिथला रेडिओ सेटचा आवाज कमी करा, तुमचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा.
3: केलं मी आवाज कमी केला. मी नागपूरहून बोलतोय, संजय लोलू सर.
1: बर बोला.
3: आज मानसिक या आजारांवरती आपला हा सब्जेक्ट आहे, स्किझोफ्रेनिया. पण मला एक थोडासा मला वेगळा आहे माझा एडीएसडी हा ह्या रोगावर उपाय आहेत का, आणि हे लोक जे आहेत ते नॉर्मल लाईफ लीड करू शकतात का?
0: एडीएचडी वर चांगला उपाय होतो आणि त्याच्यात बरीच सुधारणा होऊन अगदी चांगली लाईफ लीड करता येते. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की आजच्या विषयाला अनुसरून प्लीज प्रश्न विचारा.
1: आपण श्रोत्यांना सांगूया, श्रोते हो, आपण ऐकता आहात हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया. आणि तज्ज्ञ आहेत, आपल्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत डॉक्टर सागर चिद्दरवार. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. नागपूरबाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड लावावा. सर एक कॉल आलाय, तो घेऊया आणि मग पुढे जाऊ. हॅलो.
4: हॅलो.
1: हा बोला.
4: हा मी नागपूरहून राजेंद्र बोलतो.
1: बोला.
4: मला असं विचारायचं होतं, डिप्रेशन आणि साहेब जे सांगतात त्या आजारामध्ये काय अंतर आहे? दुसरी गोष्ट, अशा प्रकारचा आजार झाला की लोक सांगतात काही विचार करत जाऊ नको, विचार सोडून दे,

0: तर ते कसं शक्य होईल आणि झोपेच्या गोळ्यांचं याच्यामध्ये काय भूमिका आहे?
1: परत आजचा विषय नाहीये राजेंद्रजी, डिप्रेशन हे ठळक बदल झाल्यानंतर होतं. म्हणजे उदास वाटणं म्हणजे केवळ डिप्रेशन नाही, तर ते औदासिन्य सतत टिकणं, इतकं टिकणं की तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीला कळत असूनही वळत नाही अशी स्थिती होते, इतकं नैराश्य येते की त्याचा दैनंदिनीवर परिणाम होतो. अशा स्थितीला ट्रीटमेंट केलं जातं. झोपेच्या गोळ्या ह्या त्यातला पार्ट नाही आहे, पण डिप्रेशनचा एक भाग असतो की झोप पुरेशी येत नाही, तर त्यावेळेस सुरुवातीला काही औषधी असे लागू शकतात की ज्या झोपेला मदत करतील, धास्तीला मदत करतील असं आहे.
2: ठीक आहे सर, आपण ठळक लक्षणं, भास, भ्रम या सगळ्याविषयी बोलत होतो, तर हे सगळं सुरू होण्यामागची काही कारणं असतात का?
1: स्किझोफ्रेनिया हे एका कुठल्या कारणामुळे नाही होत, म्हणजे वी कॅनॉट पिन पॉइंट की या कारणामुळे स्किझोफ्रेनिया होत असेल. एक ठळक कारण अनुवांशिकता असतं.
2: अच्छा.
1: म्हणजे जर आई वडिलांना दोघांनाही स्किझोफ्रेनिया असेल तर मुलाला स्किझोफ्रेनिया होण्याचे बाकी लोकांपेक्षा चान्सेस 10 पटीने जास्त असं. तर आता भारतात एकही फॅमिली नाही की जिथे हे आजार नाही आहे, त्याच्यामुळे अनुवंशिकता ही कॉमन आली आहे. कुठे ना कुठे काका, मावशी, मामा, आत्या कुणाला ना कुणाला निघतंच असं, तर हे कारण असतं. तर जसं जसं हे जेनेटिक चेंजेस तर असतात, पण एखाद्या निमित्ताने ते थोडं उघडकी झाल्यासारखं होतं.
2: आपण ट्रिगर म्हणजे
1: असं, ते ट्रिगर फारसं महत्वाचं नसतो, हे नाही तर दुसरं, दुसरं नाही तर तिसरं काहीतरी घटना घडली आणि
3: कमी करा म्हणते ना तिथे आहे का. हॅलो
2: हॅलो, एक कॉल आलाय तो घेऊया. हॅलो
3: हॅलो, माझं नाव हर्षित आहे, नागपूरवरून.
2: बर, प्रश्न.
3: हा, माझ्या मावशीला सिझोफ्रेनिया 20 ते 30 वर्ष झाले, पण मेडिसिन्स रेग्युलरली घेत नाहीये. म्हणजे घेतलं तर 2 दिवस झोपल्याच राहते. तर आता 55 इयर्स एज आहे, तर का करायला पाहिजे त्यांनी?
1: हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही घेतला की त्या मेडिसिन घ्यायला तयार नसतात. स्किझोफ्रेनिया या हा ठळक आजार आहे, पण याच्यात एक मूलभूत फरक आहे की या पेशंटला त्याची जाणीव नसते की माझ्या वागणुकीत काही बदल आहे, माझ्या विचारांमध्ये काही बदल आहे, आणि ते बदल एखाद्या आजाराचे लक्षण असू शकतात हे भान स्किझोफ्रेनियामध्ये नसते. त्याच्यामुळे स्किझोफ्रेनियाचा पेशंट हा स्वतःहून माझ्याकडे येत नाही, तर त्यांना कुणीतरी आणावं लागतं जे पाहतात की यांच्यात इतके विचित्र आणि इतके ठळक बदल आहेत आणि हे आजार आहे म्हणून. तर जसं तुम्हाला कुठलाही साधा त्रास होतो, ताप येतं, दुखतं, तर तुम्हाला कळतं की देर इज समथिंग रॉंग, मी डॉक्टरांकडे जायला हवं. स्किझोफ्रेनियामध्ये ही अवेअरनेस नसते, त्याच्यामुळे त्या पेशंटच्या भरोशावर ट्रीटमेंट होणं अवघड जातं सुरुवातीला तरी. त्याच्यामुळे ट्रीटमेंट ही बऱ्याचदा अप्रोक्ष सुद्धा करावं लागते, किंवा प्रेमाने धाकाने कसं तरी, कारण याला ट्रीटमेंट शिवाय पर्याय नाही. हे आपोआप बरा होण्यासारखा त्रास नाही. उलट स्किझोफ्रेनियामध्ये अडचण अशी आहे की जितकं उशिरा ही ट्रीटमेंट होत जाते तितके रिझल्ट कमी येतील. तर आता यांचा जसा प्रश्न आहे की त्यांना काही अडचण वाटते मेडिसिनमुळे आणि मग त्या बंद करतात, तर उलट आजार बळावत जातो, अजून त्याचा रिस्पॉन्स कमी होत जातो, मग ठळक औषधं थोडे वाढले की त्यांना अजून अडचण. तर हे स्पायरल रोखण्यासाठी बरं राहील की त्यांनी जे मानसोपचार तज्ज्ञ आहे त्यांना विश्वासात घ्यावं की अशी अशी अडचण होत आहे, त्याच्यामुळे औषधी घेणं आवश्यक आहे, त्याच्यात खंड पडायला नको हे पाहणं फारच आवश्यक आहे.
2: आता त्यांचा एक प्रश्न जो होता की त्याच्यात त्या मावशीचं वय त्यांनी 55 सांगितलं. आपण सुरुवातीला बोललो की साधारण 20 ते 30 या वयात
1: 20 वर्षापासून.
2: अच्छा, म्हणजे हा आजार बरा व्हायला इतकाही कालावधी लागू शकतो.
1: याला हा ठळक आजार आहे, मेंदूमध्ये साधा सुद्धा नाही तर ठळक बदल झाल्यानंतर होतो, त्याच्यामुळे याला उपचार सुद्धा हा रेग्युलर लागतो आणि वर्षांमध्ये असतो.
2: बरोबर, ठीक आहे सर. आपण कारणांकडे वळूया पुन्हा एकदा. तर साधारण अनुवंशिक हे आजाराचं कारण आहे.
1: काही लोकांमध्ये व्यसनानंतर हे सुरुवात होते.
2: अच्छा.
1: म्हणजे आता नवीन पिढीमध्ये दारू आणि गांजाचं वेगवेगळं पद्धती वीड म्हणतात, तर त्याच्यात सुद्धा स्किझोफ्रेनिया सदृश सगळे चेंजेस होतात. स्किझोफ्रेनियामध्ये ब्रेनमध्ये जे चेंजेस होतात तेच या कॅनॅबिस किंवा गांजाच्या वेगवेगळ्या पदार्थानंतर सुद्धा होतात. तर काही जणांमध्ये ते निमित्त घडतं आणि ते उघड.
2: बरोबर बरोबर. आणि अगदी सुरुवातीला असं काय लक्षण असतं की वेळ न होता तो पेशंट डॉक्टरकडे जाईल, म्हणजे त्याचं कुटुंब
1: त्याच्या वागण्यात असे ठळक बदल लक्षात येतात की ते स्वतःला अलिप्त ठेवू लागतात, त्यांच्या सवयी बदलतात, स्वतःची काळजी घेणं कमी होते, त्यांचं वागण्यात कधी मध्येच एकदम आउटबर्स्ट होतात, खूप राग येणं, खूप चिडचिड करणं, असं काही विचित्र बोलणं, विचित्र वागणं असं सुरू होतं, काही लकबे सुरू होतात, सारखं एरधारा घालणं सुरू होतं, कशात रुची नाही.

0: अभ्यासातून रस गेला असं, तर हे सगळे लक्षण थोडे लक्षात आले तर लवकरच जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवणं बरं राहील.
1: बरोबर सर. आपण दोन तीनदा आपला आता विषय झाला की साधारण 20 ते 30 वयादरम्यान हा आजार आपल्याला आढळतो, तर हे म्हणजे साधारण लग्नाचं वय आहे. मग अशा रुग्णांचा विवाह होऊ शकतो का की त्यात काही अडचण
0: नाही? एक महत्वाचा प्रश्न आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे गैरसमज असा आहे की लग्न लावून दिलं की सगळं बरं होईल.
1: हा
0: हे अजिबात खरं नाही. हा आजार आहे, याला उपचाराशिवाय पर्याय नाही. आणि लग्न हे तर उपचार नाहीच नाही.
1: बरं,
0: लग्न होऊ शकते की नाही? बिलकुल होऊ शकते. पण आजार आटोक्यात असल्यावर,
1: हा
0: आजार आटोक्यात नसेल तर नको करायला.
1: बरोबर,
0: तसं आहे. आज म्हणजे कायद्यानुसार सुद्धा असे काहीच प्रतिबंध नाही, पण म्हणजे इंट्रॅक्टेबल इलनेस, ज्याला उपायच होत नाही, उपचारच होत नाही. स्किझोफ्रेनियाचे 100 पेशंट पैकी जवळपास असे काही पेशंट्स राहणार 10-20% की ज्यांना उपचार केल्यानंतरही पुरेसा आराम नाही होत.
1: अच्छा,
0: अशांसाठी मग लग्न हा उपाय नाही. बाकी जणांमध्ये ज्यांचा उपचार सलग असतो, ज्यांचं व्यवसाय किंवा नोकरी हे अगदी व्यवस्थित ते करतात, तर ते लग्न सुद्धा करतात, संसार करतात आणि चांगलेही राहतात. पण ते स्वतःबद्दल म्हणजे काळजीपूर्वक ट्रीटमेंट घेत असतात. ते ठळक वेगळं आहे. ज्यांची धरसोड होते त्यांचं हा आजार वारंवार होत राहतो असं.
1: बरोबर. आपण आता उपचाराकडे येऊया, म्हणजे कशा पद्धतीने यावर उपचार केले जातात?
0: स्किझोफ्रेनियामध्ये अडचण अशी आहे की याच्यावर प्रदीर्घ उपचार चालतात. हे सर्दी पडशासारखं 1 दिवसाचं 5 दिवसाचं असं नाही आहे, 1 महिन्याचं असं नाही आहे, तर याच्यात वर्षांमध्ये उपचार लागतो. आता हे जितकं लवकर ऍक्सेप्ट होते तितका लवकर तो उपचार चांगला होतो. याचं एक मुख्य आधार आहे मेडिसिन्स.
1: अच्छा,
0: मेडिसिन्स आता खूप प्रगत झाले आहे. पूर्वी याबद्दल औषधी असायच्या त्यात जास्त झोपून असायचे पेशंट, म्हणजे ते एकदम असे खजील होऊन जायचे. आता तसं नाहीये. आता उपचार इतके चांगले आले आहेत की मी अपेक्षा करू शकतो की ते सुस्त नसतील.
1: अच्छा,
0: रात्री झोप आवश्यक आहे पण दिवसात सुस्त नसतील, कशात ना कशात गुंतून राहतील. आता उपचार एवढे चांगले आले आहे की त्यात आम्ही अपेक्षा करू शकतो की त्यांनी कशात स्वतःला गुंतवावं, काही त्यांना सुचवावं, त्यांना करता यावं असं. म्हणजे नुसतं बसवून ठेवणं नाही तर ऍक्टिव्ह राहणं हे सुद्धा शक्य होतं. उपचार वर्षांमध्ये राहतो. उदाहरणार्थ जर पहिल्या वेळेस माझ्याकडे पेशंट आलाय तर मला 2 ते 3 वर्ष त्याचं उपचार करणं आवश्यक आहे असं. ते सुद्धा त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे, किती त्यांची चिन्ह कमी होतात त्यावरून. आता हे माहीत नसल्यामुळे काय अडचण होतं की थोडं बरं झालं की कुणीतरी सांगतं की झालं आता हे नको. हा प्रोग्रामच त्यासाठी आहे की लोकांना माहिती असावी की काही गोष्टींचा उपचार हा वेळ घेतो. पण याच्यात वय खूप महत्वाचं आहे. कमी वयात हे सगळं जर व्यवस्थित आपण करू शकलो तर पुढचं आयुष्य छान राहतं.
1: अच्छा,
0: हे खूप छान उदाहरण आम्ही पाहतो. पण जे ज्यांना खूपच अविश्वास आणि त्या नातेवाईकांमध्येच धास्ती असते तर ते आधीच पेशंट उपचाराला फार तयार नसतो. त्याला अगदी आग्रह करून कसंही करून द्यावं लागतं. आणि स्किझोफ्रेनियाची ट्रीटमेंट ही केअर गिव्हर्स म्हणजे त्या नातेवाईकांवर खूप भारी असते. त्या पेशंटला सांभाळणं खूप अवघड असतं
1: कारण त्याला स्वतःला हे पटलेलंच नसतं की बा मी आजारी आहे,
0: मी कशाला घेऊ असं. तर त्याच्यामुळे जे जे फॅमिली मी पाहतो की ते आग्रहाने सगळं व्यवस्थित करतात त्यांचे रिझल्ट खूपच छान असतात. काही फॅमिलीज अशा असतात ते खूपच हलक्या कणाचे असतात की थोडं बरं झालं, कुणीतरी म्हटलं की नाही हे औषधं ठीक नाही झालं, यांनी बंद केलं, काही दिवसात तो आजार इतका बळावतो की आधीच्या औषधी तेवढ्या कमी येत.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणीतरी असा खंबीर आणि समजदार व्यक्ती लागतो की नाही हे व्यवस्थित होणार आणि हे व्यवस्थित करावं लागणार. कोणाला काय वाटतं याच्यावर नाही. जर काही प्रश्न आले तर ते मला विचारतात. मी ते प्रिफर करतो की तुम्ही डॉक्टरांना विचारा, त्याच्याबद्दलची अडचण ती तुम्ही दूर करा. पण अशा व्यक्तींना की ज्यांना याच्याबद्दल माहिती नाही, अशा व्यक्तींना ज्यांना औषधीबद्दल माहिती नाही त्यांचं मत नका घेऊ असं. तर ह्याला वर्षानुवर्ष थोडे उपचार लागतात. उपचार अशा पद्धतीनं राहतात की त्याच्या दैनंदिनीमध्ये काही अडचण नको असं. तर हे एक झालं. आणि काही काही पेशंट्समध्ये जिथे अनियंत्रित वागणूक असते, जिथे कधी कधी मेडिसिनला उपचार पुरेसा होत नाही किंवा इतकं अनियंत्रित वागणूक की ज्या याच्यात कुणाला काही जीवाला रिस्क राहील, स्वतःच्या जीवाला रिस्क राहील, अशा वेळेस मात्र पेशंटला कुठल्याही मानसिक आरोग्य संस्थेत भरती करावं लागतं. आणि मग विद्युत उपचार सुद्धा लागतो. विद्युत उपचार हे अर्जंट रिलीफ करणार असतं.
1: अच्छा,
0: म्हणजे विदिन अ वीक, एखाद्या आठवड्यात तो पेशंट इतका सांभाळण्यासारख्या स्थितीमध्ये असतो की ते घरी पण सांभाळता येईल असं.
1: काय प्रोसिजर आहे, म्हणजे काय पद्धत आहे विद्युत उपचार?
0: विद्युत उपचार किंवा याला इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणतात, ECT, हे एक उपचार पद्धती आहे. ब्रेनमध्ये जे बदल झाले ते रिसेट करण्यासाठी.

0: सारखं एक प्रकार आहे असं आपण साधं म्हणूया. जर तुम्हाला एखाद्या वेळेस चुकीने शॉक लागला असेल त्याचा एक 100वा हिस्सा एक मेजर डोजमध्ये एका मशीनने पास केला जातो. त्यानंतर पेशंट्सला कन्व्हर्जन्स म्हणजे काही वेळासाठी काही सेकंदासाठी फिट्स येतात. तर आता हे जे होतं ते इतकं अर्जंट त्यांनी रिलीफ येतो पण याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे काही जणांमध्ये भीती खूप राहते. आता ही पद्धती आवश्यकरित्या सुंगणीमध्ये दिल्या जाते, अंडर अनेस्थेशिया दिल्या जाते, जेणेकरून पेशंटला काहीच अडचण जाणवत नाही. तर पेशंट चांगलं त्यातून निघू शकतो. त्याच्यामुळे ही खूप प्रगत झालेली आता उपचार पद्धती आहे आणि हे यांनी रिझल्ट खूप लवकर येतात, छान येतात. तर सगळ्याच पेशंट्सना हे लागते असं नाही, पण काही ठिकाणी जिथे अर्जन्सी आहे तिथे याच्यासारखं ट्रीटमेंट अजूनही नाही असं.
1: बरोबर. याच्या समुपदेशनाची काय भूमिका आहे या आजारामध्ये?
0: या आजारामध्ये सुरुवातीला समुपदेशनाची भूमिका नातेवाईकांसाठी आहे.
1: अच्छा.
0: नातेवाईक खूप थकलेले असतात, त्रस्त झालेले असतात याच्यात, तर त्यांना आजाराचं स्वरूप माहीत नसतं. त्या आजाराचं स्वरूप कळल्यानंतर बऱ्याचदा मग त्यांना स्वतःची हातोटी येते की मी यांना कसं हाताळू शकते, कसं हँडल करू शकते, असं झालं तर काय करता येईल, तसं झालं तर काय करता येईल असं. पेशंटला समुपदेशन हे थोडं बरं झाल्यानंतर असं, सुरुवातीला त्यांची स्थिती ती समजण्यासारखी नसते, त्याच्यामुळे त्यांना ते भास खरे वाटतात, ते भ्रम खरे वाटतात. हळूहळू उपचार झाल्यानंतर मग लक्षात येतं की अरे माझ्यात काहीतरी वेगळेपण आलं होतं.
1: अच्छा.
0: मग ते ओळखू लागतात की हे आवाज येतात, हे काही खरे नाही, मग हे असं वाटत राहतं पण आजकाल मी लक्ष देत नाही वगैरे.
1: अशा याच्यात
0: आरामात होतो, ते बरं होतं असं आहे. मग ते बाहेर पाडू लागतात, वाढू लागतात, सगळ्यांमध्ये मिक्सअप होऊ लागतात. मग लक्षात येतं की नाही मी एवढा जो विचार करतो ते खरं नव्हतं. तर ह्या गोष्टी एनकरेज करण्यासाठी सुद्धा समुपदेशन राहतं. आम्ही त्याला म्हणतो एक पद्धती राखतं की ही जाणीव जागृत करण्यासाठी की आपल्याला काही त्रास आहे, आजार आहे, आणि त्या आजाराचा मी उपचार सुद्धा घ्यावा, मी स्वतःची अशी काळजी सुद्धा घ्यावी असं.
1: बरोबर.
0: यासाठी पण आवश्यक राहतं कारण स्किझोफ्रेनियाचे पेशंट दुनियेशी फार कम्फर्टेबल नसतात, तर चुकीनं ते कधी कधी एखाद्या व्यसनाच्या अधीन जाण्याचे चान्सेस जास्त असतात.
1: अच्छा. म्हणजे मगाशी आपण म्हणालात की व्यसन आहे म्हणूनही आजार होऊ शकतो आणि आजार झाल्यावरही माणूस,
0: जसं तंबाखूचं व्यसन हे खूप कॉमन होऊन जातं, काही काही जणांना दारूचं व्यसन हे राहतं, तर हे पिक्चर खूप कॉम्प्लिकेट करतं. जी ट्रीटमेंट साधी सरळ झाली असती ती अजून अवघड होऊन जाते. तर याच्याबद्दल समुपदेशन आवश्यक असतं, म्हणून हे डॉक्टर आणि समुपदेशक हे ते चांगलं गाईड करू शकतात.
1: बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे समाजाची काय भूमिका असते, कारण अशा थोड्या वेगळ्या झालेल्या व्यक्तीला सांभाळणं कुटुंबाला जिथे अवघड आहे तिथे समाज तर त्यापासून दूर पळायला बघतो अशा रुग्णांपासून. समाजाची काय भूमिका किंवा काय करतो
0: त्यामध्ये? तर मी म्हणेल की खूप आता बरं होत आपण. पूर्वी असं पेशंटला वेगळं काढून एका वेगळ्या जागी ठेवलं जायचं, आता तसं नाही. ते आपण आपली कुटुंब पद्धती बाकी दुनियेपेक्षा खूप छान आहे की आपण त्यांना सामील ठेवतो आणि त्यांना सपोर्ट करतो. फक्त बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होणं आवश्यक आहे की व्यक्ती नीट आहे पण आजार खराब आहे. आपण व्यक्तीवरच फुली मारून बसतो आणि त्याला काही चान्स देत नाही असं नको व्हायला. तर आजाराचं स्वरूप ओळखा, हे आजार आहे हे लक्षात घ्या, त्या ट्रीटमेंटसाठी त्या उपचारातून त्यांना बरं होण्यासाठी मदत करा. हे समाजाची भूमिका आताही शक्य आहे. अशा याच्यात मग त्यांना जसं एम्प्लॉयमेंट म्हणा, काही थोडस रोजगार, तर त्या सगळ्या गोष्टी आपला जर ऍटिट्यूड, आपला जर दृष्टिकोन थोडा समावेशक असला तर हे शक्य आहे. आणि याचे आम्ही खूप चांगले उदाहरणं पाहतो त्या गोष्टींसाठी. तर मग हळूहळू मग जबाबदारी वाढवली जाते, मग तसं दिलं जातं असं.
1: म्हणजे माझा पुढचा प्रश्न हाच असणार होता की ही माणसं नोकरी किंवा व्यवसाय व्यवस्थित करू शकतात का, त्यात काही अडचण येऊ शकते का कधी?
0: नाही, अडचण येऊच शकत नाही असं नाही, पण अडचणी कमी केव्हा होतील मी परत भर देतोय की ट्रीटमेंट जितकं रेग्युलर, हा आजार जितका आटोक्यात तितकं सगळ्या आपल्या अपेक्षा चांगल्या.
1: बरोबर.
0: मग ते संसाराबद्दल असू द्या, रोजगाराबद्दल असू द्या, व्यवसायाबद्दल असू द्या, सगळ्यांशी वागण्याबद्दल असू द्या असं आहे. या सगळ्यांचं भवितव्य किती ट्रीटमेंट कम्प्लायन्स आहे, किती ते स्वतःची काळजी चांगली घेत आहे याच्यावर आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे फक्त आजार आहे एवढं म्हणून थांबायचं नाही, तर त्याच्यावर उपचार नीट करायला हवा. हे या एका गोष्टीवर सगळं तरलंय.
1: जेव्हा ती व्यक्ती औषध घ्यायला तयार नसते, म्हणजे जो रुग्ण औषध घ्यायला तयार नसतो, त्यावेळेला कुटुंबानी नेमकं काय केलं पाहिजे?
0: बऱ्याच पद्धती आहेत की आता हे लक्षात घेऊन की त्यांना भान नाही आजारामुळे, ते भान नाही, तर मग त्यांच्या अप्रोक्ष औषधे दिल्या जातात. काही असे इंजेक्शन्स असतात की जे दर काही 3 आठवड्यांनी 4 आठवड्यांनी लावले जातात अशी पद्धत राहते. काही जणांना बऱ्याच वेळेसाठी ऍडमिट करावं लागतं. असे काही पुनर्वसन केंद्र असतात की जिथे

0: काही महिने महिने ठेवावं लागतं.
1: अच्छा
0: हां, तर नंतर तिथे फक्त औषधोपचार मिळतो असं नाही, तर तिथे मग एक पुनर्वसन म्हणजे काय की पूर्ण दिनचर्या चांगली होते. जे पूर्ण आळस असतो इकडच्या लाईफमध्ये, तिथे प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत केली जाते की लवकर उठणं, कशात गुंतून ठेवणं, लोकांशी इंटरॅक्ट करत राहणं, काही नवीन गोष्टी जाणणं, ह्या नंतर मग काही आमूलाग्र बदल होतात आणि ते आपल्या रुटीन लाईफमध्ये चांगलं सेट होऊ शकतात.
1: बरोबर. आपण अवेअरनेससाठी आजचा हा कार्यक्रम ठेवला. अगदी शेवटचे काही 30 सेकंद आपल्याकडे उरले, तुम्ही काय सांगाल लोकांना की कशा पद्धतीने या आजाराविषयी?
0: शिझोफ्रेनिया हा थोडा कठोर आजार आहे, त्यासाठी सगळ्यांनी एकजूट होऊन माहिती घेऊन याचा सामना करणं आवश्यक आहे. या पेशंटला स्वतःचं भान नसल्यामुळे आपल्याला 2 पावलं जास्त चालावं लागणार, त्यांच्यासाठी आपल्याला जास्त मेहनत करावं लागणार असं आवश्यक आहे.
1: अतिशय उत्तम अशी माहिती सर आपण इथे दिलीत. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपते, त्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागेल. श्रोते हो, आपण ऐकत होतात अन्वय क्लिनिक धंतोली नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय होता स्किझोफ्रेनिया आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली डॉक्टर सागर चिद्दरवार यांनी. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं दीपक भूते आणि मोहन हेडाऊ यांचं, निर्मिती सहाय्य होतं अतुल साखरकर यांचं आणि सादरकर्त्या होते सचिन लाडोळे. मी स्वाती हुद्दार डॉक्टर सागर चिद्दरवार यांच्यासह इथेच आपला निरोप घेते. पुन्हा भेटण्यासाठी नमस्कार.
0: नमस्कार.
1: आपण ऐकत होतात हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय होता स्किझोफ्रेनिया आणि तज्ज्ञ होते डॉक्टर सागर चिद्दरवार. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.
2: इनिशियल स्टेजेस पे डिटेक्ट हो गया.
3: FM बैंड 106 MHz पर विविध भारती का यह नागपूर केंद्र है. श्रोतेहो, सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091 1800-267-8091 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
5: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग.

0: तसंच विविध इव्हेंट्स, थेटभेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेटभेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेटभेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांचा साठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: श्रोताओं प्रस्तुत है कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रम का आगाज करते

0: श्रोताओं, इसी गीत के साथ आज का मिश्र संगीत यह कार्यक्रम संपन्न होता है। FM बँड 100.6 MHz पर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। सकाळचे 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटामुळे कच्चं तेल, LPG आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवर परिणाम झाला आहे, तरी देशात पेट्रोलियम उत्पादनांचा अखंड पुरवठा कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली। त्यांनी सांगितलं की भारताच्या आयातीत सुमारे 40% कच्चे तेल,

90% एलपीजी आणि 65% नैसर्गिक वायू पश्चिम आशियातून येतो. सरकारनं एलपीजी उत्पादन वाढवून ते दररोज सुमारे 50,000 टनांपर्यंत नेलं आहे. बकरी ईद निमित्त सार्वजनिक सुट्टीच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही सुट्टी बुधवार 27 मे ऐवजी गुरुवार 28 मे रोजी घोषित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक लोकशिकायत आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आलाय. चंद्रपूर वन अकादमी आणि राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था नागपूर यांच्यात वन हेल्थ संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत झुनोटिक आजार, औषधी वनस्पती संशोधन, मानसिक आरोग्य आणि हवामान बदलाच्या परिणामांवर संयुक्त संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहे. पावसाळ्याच्या हंगामात वन्यप्राण्यांच्या प्रजनन कालावधी आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पेंच आणि बोर व्याघ्र प्रकल्पातील कोअर आणि बफर क्षेत्रातील जंगल सफारी 15 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षण आणि क्षेत्र संचालक एस संथीकुमार यांनी दिली. मात्र पर्यटकांसाठी पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्र तसंच उमरेड पवनी करंडला इथलं पर्यटन गेट मर्यादित स्वरूपात सुरू राहील. आयपीएलच्या क्वालिफायर 1 सामन्यात आज गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. धर्मशाला इथं रात्री 7:30 हा सामना रंगणार असून विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. पराभूत संघाला क्वालिफायर 2 मध्ये आणखी एक संधी मिळणार आहे. दरम्यान उद्या न्यू चंदीगड मोहाली इथं सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
0: शुभ बोला हो.
3: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए AFCAT 2 of 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
8: Hey guys!
9: आज तर पार्टी हवी.
10: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया इथेच करूया पार्टी.
9: पिझ्झा पार्टी.
10: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
9: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन OTP CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
10: बाय गर्ल्स. कुठे चालली आहेस? ऐकलं नाही. नो शेअरिंग.
9: RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.

कांबळे एडी कांबळे मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर और तुषार कुरणे प्रसिक कांबळे एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा कांबळे अरुण येळगुडकर मुक्काम पोस्ट तांदूर जिल्हा कोल्हापूर।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोताओं, आप सुन रहे थे झुमरू फिल्म का गीत। गीतकार, संगीतकार और गायक थे किशोर कुमार, और इस गीत के लिए हमें पसंद भेजी थी खापरखेड़ा रेलवे चौकी से प्रकाश दंडारे, वंदना दंडारे, रूपम वैष्णवी, रोशन कृणाल, मनोज चकोले, दीपांशु चकोले, मंदाताई चकोले, प्रज्वल तुड़स्कर। इसी प्रकार बापूराव बावने, रत्नमाला बावने, प्रगति बावने, रूपराज मिलमिले, सुनील चौधरी, छेदीलाल यादव, बाबा कुबलकर और सचिन बावने। श्रोताओं, इसी के साथ आज का विशेष मधुमालती कार्यक्रम संपन्न होता है। आपकी रेडियो सखी मंजुषा अम्बुलकर को दीजिए इजाजत। नमस्कार। एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 11:57 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांच्या क्वाड गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत सुरू झाली। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत। क्वाडचा मुख्य भर इंडो पॅसिफिक क्षेत्रावर असेल असं जयशंकर यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितलं। भारत सरकारनं लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस पुरवठा आणि वितरण नियमन सुधारणा आदेश अधिसूचित केला आहे। या अंतर्गत पीएनजी गॅस जोडणी घेणाऱ्या घरगुती एलपीजी ग्राहकांना अतिरिक्त सवलत आणि सुविधा देण्यात येणार आहे। या नवीन सुधारित तरतुदीनुसार पीएनजी जोडणी घेतल्यानंतर ग्राहकांना 30 दिवसांच्या आत एलपीजी जोडणी रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध असेल। तसंच भविष्यात पीएनजी सुविधा नसलेल्या भागात स्थलांतरित झाल्यास ग्राहकांना त्यांची एलपीजी जोडणी पूर्ववत करण्यासाठी ट्रान्सफर वाउचर मिळण्याचा पर्याय देण्यात आलाय। पेट्रोल डिझेलनंतर आता सीएनजीच्या दरातही सलग चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे। आज 26 मे पासून सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या नव्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये सीएनजीची किंमत 83.09 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। गेल्या 15 मे नंतर ही चौथी दरवाढ असून मागील 11 दिवसात सीएनजीच्या दरात 6 रुपयांची वाढ झाली आहे। राज्यातील नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी राबवण्यात आलेल्या गव्हर्नन्स प्रोसेसिंग री इंजिनिअरिंग GRP Phase 2 उपक्रमात महसूल विभागानं राज्यात अव्वल क्रमांक पटकावलाय। उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी सेवा आता कमी वेळेत उपलब्ध होत आहेत। उर्वरित सेवांचं सुलभीकरण 14 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल

0: चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलंय. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग घेऊन पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: एफएम बँड 14.6 MHz पर विविध भारती का यह नागपूर केंद्र है. ठीक 12 बजे आप सुन सकेंगे हिंदी समाचार, जिसे हम दिल्ली केंद्र से रिले करेंगे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: असं मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलंय. नवीन नागपूर आणि नवीन बाह्यवळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मौजे गोधनी आणि मौजे लाडगाव रिठी तालुका हिंगणा इथं खासगी जमीन नवीन नागपूर आणि नवीन बाह्यवळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीनं थेट खरेदी करावी लागणार आहे. या व्यवहारातील नोंदणी शुल्क देखील माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली असून त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणेस मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात नागपुरात सायकल रॅली काढून आंदोलन केलं. माजी मंत्री अनिल देशमुख आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनिल देशमुख यांनी इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून भाजीपाला धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याचा आरोप केला. तसंच शेती हंगामात डिझेलची टंचाई निर्माण झाल्यानं कृषी कामांवर परिणाम होत असल्याचं सांगत राज्य सरकारनं इंधनावरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली. कांद्याला सध्या प्रति क्विंटल 200 ते 300 रुपये एवढा कमी भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकारच जबाबदार आहे असा आरोप करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमी भाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. कांद्याला 3000 रुपये हमी भाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली इथं महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं. यवतमाळ इथं काँग्रेसतर्फे इंधन तुटवडा, डीएपी युरिया खतांची टंचाई, पीक विमा आणि खंडित वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवर ट्रॅक्टर डबकी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत टंचाई, बोगस बियाणं, कीटकनाशकं आणि वाढत्या इंधन दरांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मोर्चात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. दरम्यान यवतमाळमध्ये खरीप हंगामात कृषी यंत्राद्वारे शेत मशागतीची लगबग सुरू असून त्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या इंधन टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये डिझेल वितरित करण्याचे आदेश जारी केले आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं पत्रकार परिषद भाजपवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा आरोप केलाय. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचा दावा करत संबंधितांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील. आणि मी 100% सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे आणि हे पैशांनी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे. आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू. कारण पक्षाचा व्हीप झुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते अपात्र ठरू शकतात.
0: भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होत असली तरी सर्व जागांबाबत एकत्रित निर्णय व्हावा अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी वडेट्टीवार यांनी कांदा उत्पादक शेतकरी, कर्जमाफी आणि वाढती महागाई या मुद्द्यांवरूनही राज्य सरकारवर टीका केली. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दूरसंचार विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि सी डॉट यांच्या सहकार्यानं देशभरात मोबाईल आधारित आपत्ती इशारा प्रणाली अधिक सक्षम करण्याचं काम सुरू आहे. सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे सध्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SMS आणि सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत

पर्यंत पोहोचवले जात आहेत. देशभरात या प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी सुरू असून नागरिकांना हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमधले चाचणी संदेश प्राप्त होऊ शकतात. हे संदेश केवळ प्रणाली पडताळणीसाठी असून नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावं असं आवाहन दूरसंचार विभागानं केलंय. येत्या काही तासांसाठी भंडारा, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. नागरिकांनी खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट कायम असून दुपारी 2:30 चंद्रपूर आणि गडचिरोली इथं सर्वाधिक 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा आणि ब्रह्मपुरी इथं 46 अंश तर नागपुरात 43.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. अकोला आणि अमरावती इथं 43.2, गोंदिया इथं 43.4 तर बुलढाण्यात 39.6 अंश सेल्सिअस तापमान नोंद

आणि ब्रह्मपुरी इथं 46 अंश तर नागपुरात 43.6 दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. अकोला आणि अमरावती इथं 43.2, गोंदिया इथं 43.4 तर बुलढाण्यात 39.6 दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथं कडक उन्हामुळे सुमारे 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 22 मे रोजी तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केलाय. विषाणूजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी मृत वटवाघळांना खड्डा करून पुरण्यात आलाय. चंद्रपूर मनपा आरोग्य विभागानं अवैध गर्भलिंग निदान केंद्राविरोधात नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन केलं असून माहिती देणाऱ्या व्यक्ती आणि डीकॉय ऑपरेशनमध्ये सहभागी गर्भवती महिलेला प्रत्येकी 1 लाख रुपयांचं शासकीय बक्षीस जाहीर करण्यात आलंय. याशिवाय चंद्रपूर मनपातर्फे 25,000 रुपयांचं अतिरिक्त बक्षीस दिलं जाणार आहे. नागरिकांनी अवैध केंद्राची माहिती टोल फ्री क्रमांक 104 किंवा 1800-233-4475 मनपा हेल्पलाईन 1800-257-4010 व्हॉट्सअप क्रमांक 8530-000-6063 किंवा आमची मुलगी या संकेतस्थळावर द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभागाकडून संयुक्त कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्त्यांसाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात विरोधी पक्षांचं नागपूरसह ठिकठिकाणी आंदोलन. भाजपनं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आणि सॅशे या एकात्मिक इशारा प्रणालीद्वारे संपूर्ण देशात आपत्तीविषयक इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी संध्याकाळची 6:15 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत करते आहे तुमची रेडिओ सखी त्रिशाली. श्रोते हो, आपल्याला या जीवनात सर्वात महत्त्वाचं काय आहे? ते आहे आपलं शरीर. हे स्वस्थ राहावं यासाठी आपण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. त्यातही आपल्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा अंग म्हणजे आपले डोळे, ज्याने आपण हे सुंदर जग अनुभवत असतो. या डोळ्यात अशीच सांजवेळ आपण सामावून घेऊया या गीतातून, जे गायलं आहे अरुण दाते यांनी. मंगेश पडगावकर यांची गीतरचना आहे, यशवंत देव यांचं संगीत आहे.

डोळे हा जरी आपल्या शरीराचा अविभाज्य अंग असला तरी आपल्या भावनांचा आवाज आहे. श्रोतेहो, डोळे म्हणजे फक्त पाहण्याचं साधन नाही तर ते आपल्या जीवनाचा मार्गदर्शक आहे.

उषा मंगेशकर यांच्या आवाजात आत्माराम सावजी यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. आपण जग पाहतो, रंग अनुभवतो, निसर्गाची सुंदरता जाणतो, हे सर्व डोळ्यांमुळे. डोळ्यांशिवाय जीवन म्हणजे अंधारमय प्रवास. डोळे बोलतात, आनंद डोळे चमकतात, दुःखात डोळे पाणावतात, राग डोळे लाल होतात, प्रेमात डोळे लाजरे होतात. खरं तर माणूस काही वेळा शब्दांनी नाही, पण डोळ्यांनीच सर्व भावना व्यक्त करत असतो.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सांसदारा या कार्यक्रमात पुनश्च आपलं स्वागत आहे. डोळे हे सौंदर्याचा मुख्य भाग आहे. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ओळखायला डोळे मदत करतात. म्हणतात ना, डोळे कधी बदामी, कधी गोल, कधी बोलके, कधी अबोल, कधी पाणीदार, कधी तीक्ष्णधार, सुंदर असे हे डोळे अपार.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात संदीप खरे यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. श्रोतेहो, डोळे कधीकधी सारं बोलून जातात. आपल्या मनात दडपलेल्या भावना या डोळ्यामार्फत बाहेर पडतात. डोळे कधी कारुण्य तर कधी क्रोधाचे खाण असतात. डोळे हे वास्तवाची सुद्धा जाण करून देतात.

चंद्रशेखर यांची गीतरचना आपण ऐकलीत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. निसर्गाची हिरवाळी, आकाशाचा निळेपणा आणि आपल्या प्रिय व्यक्तीचे चेहरे हे सर्व आपण डोळ्यांमुळेच अनुभवतो. डोळे हे मनाचे आरसे आहेत. कधीकधी आपण काही न बोलता फक्त डोळ्यांनीच सर्व काही सांगत असतो.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना ऐकवित आहोत. या गीताला संगीतबद्ध केलं आहे विजय मोरे यांनी.

श्रोते हो, जेव्हा मन भरून येतं तेव्हा अश्रूंच्या मार्गाने डोळे भावनांना व्यक्त करतात. डोळे आणि भावना यांचा अतूट संगम असतो. डोळे फक्त पाहण्यासाठी नाहीत तर ते जीवन समजण्यासाठी आहेत. डोळ्यांमधूनच व्यक्तिमत्वाची झलक आपल्याला दिसत असते.

श्रोते हो, आजच्या काळात आपण मोबाईल आणि संगणक खूप वापरतो, त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळे हे आपल्यासाठी खूप मौल्यवान आहेत. ते फक्त पाहण्याचे साधन नाहीत तर आपल्या भावनांचा आवाज आहेत. म्हणूनच आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे, कारण डोळे आहेत तरच जग सुंदर आहे.

0: डोंगरातून पाझरणाऱ्या झऱ्याची श्रीमंती खळाळून वाहणाऱ्या पाण्यात आहे. तुई तुई नाचणाऱ्या मोराची श्रीमंती रिमझिम बरसणाऱ्या पावसात आहे. आणि मनुष्याच्या संपन्नतेची हमी ही आजच्या जलसंधारणात आहे.
1: कणखरा भूमी चिंब भिजवुनी सहस्त्र धरे निधान्य पिकवितो नद्या सरोवर तुडून.
0: आपण शाळेत फक्त वॉटर इज इक्वल टू H2O हा फॉर्म्युला शिकलोय, पण खऱ्या जीवन शाळेत जलसंवर्धन वेळीच शिकलो नाही तर जीवन परीक्षेत आपण अपयशी ठरू. तेव्हा वेळीच जलसाक्षर व्हा. आपण पाणी वाचवूया म्हणजे पाणी आपल्याला वाचवेल.
1: कधी बरसतो मी रिमझिम रिमझिम.
2: हॅलो डॉक्टर, ये लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? बुधवार दिनांक 27 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मुख कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर संजोग सिंग. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत ठळक

0: मराठी बातम्या
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात, तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीनं वेग घेतला असून आयुष मंत्रालयानं या उत्सवाशी संबंधित सर्व लाभधारकांसाठी एक सर्वसमावेशक संदर्भ साधन म्हणून IDY हँडबुक 2026 ही माहिती पुस्तिका उपलब्ध केली आहे. आयोजक संस्था, योगसाधक, सरकारी यंत्रणा, शैक्षणिक संस्था आणि सामुदायिक गट यांना सहाय्य करण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेली ही बहुभाषिक पुस्तिका आंतरराष्ट्रीय योग दिन, सामान्य योग अभ्यासक्रम, मंत्रालयाचे उपक्रम आणि जनसहभागाच्या संधी यासारखी आवश्यक माहिती एकत्रितपणे उपलब्ध करून देईल. सौदी अरेबियाच्या वार्षिक हज यात्रेत आज अराफातचा दिवस आहे. हा दिवस या यात्रेतला सर्वात पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. या दिवसासाठी जगभरातून 15 लाखांहून जास्त मुस्लिम भाविक मिनाहून अराफातला पोहोचले. नागपुरातील सिद्धेश्वरी गोंड वस्ती परिसरातील नागरिकांना अधिकृत वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणतर्फे विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पहिल्याच दिवशी 51 जणांनी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रं सादर केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील MSc 11 विद्यार्थ्यांनी 19 पेटंट प्राप्त करत विद्यापीठाची संशोधन क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार परिसरात LCB पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह एक थार कार, 4 मोबाईल असा 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. भंडारा जिल्ह्यात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी HMAS.MAHA.IT या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहात अर्ज सादर करावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे यांनी केलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.
0: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. श्रोताओ, इस समय शाम के 7 बज चुके हैं. हमारा अगला कार्यक्रम जयमाला.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक संचालनालय DGCA विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देश DGCA दिले आहेत. गाव आणि महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. ही जमीन स्थानिक महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ मावीम तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. राज्यातील चारा टंचाईच्या समस्या तसंच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर मंत्रालयातील महसूल मंत्री बावनकुळे यांच्या दालनात ही बैठक पार पडली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून सन 2025-26 स्वाधार योजनेच्या hmas.mahait.org या पोर्टलद्वारे नागपूर जिल्ह्यात तसंच तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरता

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दिल के करीब रखना चाहते हैं ये ख्वाब सिर्फ इंतजार होते हैं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दिल के करीब रखना चाहते हैं ये ख्वाब सिर्फ इंतजार होते हैं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीची 11:30 झालेली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55 शुभरात्री. जय हिंद.